नमस्कार, 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेळान आम्ही उलयतात. तेच बराबर 1278 किलो हर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयज वार आयतार, भारतीय सौर दीस 11 श्रावण शके 1948, म्हळ्यारच 2 ऑगस्ट 2026. आता सकाळची बरोबर 5:55:58 जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळींक आता आमी सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झ तुम्हाला कळतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा ऐकू पॅनो एफ एम रेनबो सेवेत बरोबर सवरांचे ऐकत दिल्ली केंद्रावला सक्षेपे जावपी हिंदीतल्या खबरो हे जाऊन असा आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ कांय खिणातच येता दिल्ली केंद्रावला सक्षेपे जावपी हिंदीतल्या खबरो

सकाळचे बरोबर 6:55 जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ सेंटर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. अंकुपेनू एफ एम रेनबो सेवेन तारीखवर्षक कार्यवळींचा तुमका आज भाग घेऊन घेऊच्या पहिली घेऊया एक नदर आमच्या एफ एम रेनबो सेवेन वितरपी कार्यवळींच्या रूपरेषेचेर. आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेन सकाळच्या बरोबर 6:10 तुमका ऐकूंक मेळटली भक्तीगीतांची कार्यावळ पुष्पांजली, तर उपरांत 6:32 ऐकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळींत आज ऐकूया पंडित टी डी जानेरीकर हांचे गायन. तांणी सादर केल्ले सुबद्ध संगीत पयले सुवातेर ते सादर करतले राग बैरागी, उपरांत राग नटभैरव, ताचे उपरांत राग शिमवत भैरव आणि कार्यवळीत म्हणजे स्वाथेर पंडित डी टी जानेरीकर हांच्या गायनातल्यान तुमकां आयकूंक मेळटलो राग भैरव. सकाळच्या 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली आनी ह्या कार्यावळी मजगती 7:25 ते 7:30 मेरेन आस्वाद घ्यात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरांचो. सकाळच्या 8:15 कांतारांची कार्यावळ जाल्या उपरांत ऐकात आमची प्रायोजित कार्यावळ डिपार्टमेंट ऑफ जस्टीस सकाळच्या 9:00 आणि ह्या कार्यावळीचो चौथो वाटो आज तुमकां आयकूंक मेळटलो. उपरांत असलेली कार्यावळ सदाबहार मराठी गीतांची कार्यावळ ऐकात सकाळच्या 10:10, तर उपरांत 11:05 सुंदरशा कोंकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली. चित्ररंजन ही कार्यावळ ऐकात दनपारच्या 12:10, तर उपरांत ऐकूपनो नाट्यगीतांची कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली दनपारच्या 2:00. 2:30 सावन सुरुवात जातली पाश्चिमी संगीतांच्या कार्यावळीक. सुरुवातेक असलेली ज्यूक बॉक्स आणि उपरांत 3:00 आस्वाद घ्यात आमच्या प्रायोजित कार्यावळ स्पायसाचो. कंट्री म्युझिक असलेल्या 3:10, तर ह्या कार्यावळी उपरांत आस्वाद घ्यात आर्टिस्ट चॉईस ह्या कार्यावळीचो सांजेच्या 4:05 सावन. सांजेच्या 5:10 पॉप टायम ही कार्यावळ जाल्या उपरांत परतून एक फावट तारीख वर्षा कोंकणी मराठी हिंदी गीतांच्या कार्यावळीक सुरवात जातली 5:30 आणि 5:35 ऐकात भावगीतांची कार्यावळ. सांजेच्या 6:05 तुमकां ऐकूंक मेळटली कार्यावळ रेनबो सांज आणि ह्या कार्यावळी मजगती 6:30 ते 6:35 मेरेन ऐकात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. आणि उपरांत 7:10 रस्त्या भाऊचे बलगाव अंकबनो ह्या कार्यावळी मजगती 7:20 ते 7:30 मेरेन ऐकात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. आणि 7:30 सावन तुमकां ऐकूंक मेळटली कार्यावळ फार्म टू सिटी. आज ह्या कार्यावळींत ऐकूया गोंयांत दूद वेवसाय म्हळ्यारच डेरी फार्मींग बिझनस ह्या विशयाचेर अमिता अरुण नायक हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत. परतून एक फावट रातच्या 9:15 सावन तुमकां ऐकूंक मेळटल्यो तारीख वर्षो पाश्चिमी संगीताच्यो कार्यावळी. सुरवात एक ऐकात संडे ऑन द रॉक्स, तर उपरांत तुमच्या आवडट्या गीतांची कार्यावळ आसतली म्हळ्यारच तुमच्या रिक्वेस्टांचेर आसतली ही कार्यावळ रातच्या 10:05. रातच्या 11:05 ऐकूपेनो दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षोभी जावपी इंग्लिशींतल्यान खबरो जाल्या उपरांत 11:10 ऐकात सॉफ्ट रॉक ही कार्यावळ. आणि उपरांत रातच्या 12:05 आम्ही आमच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान तुमचो निरोप घेतले. तर ही आशिली रूपरेषा 105.4 मेगाहर्ट्झ म्हळ्यारच आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेन वितरपी तारीख वर्षा कार्यावळींची.

सकाळच्या बरोबर सवर जाऊन 10 मिनटं आणि 36 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आयकुप्यानो एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक दिता माय मोगाचो योगकार सुंदर अशा भक्तिगीतांच्या ह्या कार्यावळींत. तिचें नांव जावन आसा पुष्पांजली. आयकुप्यानो पुष्पांजली ह्या कार्यावळीक सुरवात करतना आणि आयच्या आमकां मेळिल्ल्या ह्या सुंदरशा दिसाक सुरवात करतना आर्गां दिवया देवा परमेश्वराक. आमकां हो नवो दीस ही नवी संद दिल्ल्यान आणि अर्पित करीत आमची भक्ती ताच्या पांया लागीं आमची स्तुती आणि आमचें मन ताच्या पांया लागीं आस्वाद घेवया तारीकवार अशा भक्तिगीतांचो आणि अणभवया देवाची कृपा, ताजो मोग, ताजी माया आमचेर तशेंच ताच्या सगळ्या भुरग्यांचेर. आणि कार्यावळीक सुरवात करतना ऐकूया फ्रांसिस आंतनी आणि गायिल्लें हें भक्तिगीत. ते गायतात मंगलमूर्ती. श्री बाप्पा गणपतीक नमन करीत दिसाची सुरवात करतना आमचो हो दीस खंयच्याच विघ्नाशिवाय सारचो हें मागत ऐकूया कार्यावळींतल्या पयल्या वयलें भक्तिगीत.

क्षमागत. ऐकूया कार्यवळीतले हे मुखावेलें भक्तिगीत प्रभू मांगलेत. देवाचे चरण प्रत्येकाच्या घरांत पडचे, प्रत्येकाचे घर मंगलमय जावचे आणि प्रत्येकाची जीण लेगीत त्या घरावेळीच मंगलमय जावची अशी प्रार्थना करीत ऐकूया हे भक्तिगीत पुष्पांजली ह्या भक्तिगीताच्या कार्यवळीतल्या.

आणि ऐक बहनो, देवाची भक्ती केल्या उपरांत भक्ती करूया आणि नमन करूया आमच्या मायबोळीक. ऐकून हे देशभक्ती गीत. जय जय माताराम.

अगबनो जय जय मातरम. ह्या देशभक्ती गीता सांगतच वेळ झालो असा. पुष्पांजली ह्या भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्या कार्यवळीतल्या तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. मुखेल सुवातेर कांय खिणातच तुमच्या खातीर घेवन येतात ह्या वराच्यो मुखेल खबरो.

2026 मंजुरी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल म्हैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकचें उक्तावण केलें. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी काल पुण्यांत आयोजित एका कार्यावळींत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार भेटयलो. समाजांतल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वताच्या भलायकेचेर आनी फॅमिली कडेन दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलें. केंद्र सरकारान काल कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हणून राज्य सरकारांक 1,09,00,000 जारी केल्यात. ग्लासगोन चलतल्या राष्ट्रकुल खेळांत भारताची पदकांची संख्या वट्ट 30 जाल्या आनी आतां भारत 6व्या सुवातेर पावला. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

सगळ्याच बरोबर सवर जाऊन 32 मिनटं आणि 2 सेकंद जातात. तुम्ही ऐकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. ऐकपेनो एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक मायमोगाचो येवकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत. आज ह्या कार्यावळींत ऐकुया पंडित टी डी जनेरीकर हांचे गायन. पुलिसवातेर पंडित टी डी जनेरीकर हांच्या गायनातल्यान तुमकां आयकूंक दिता राग बैरागी.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यवेंत मेघातले पंडित टी डी जुनेरीकर हांच्या गायनातल्यान ताणें सादर केलो राग बैरागी. कार्यवळींत मुखाल्यो सुवातेर तुमकां आयकूंक दिता पंडित टी डी जुनेरीकर हांच्याच गायनातल्यान ताणें सादर केलो राग नटभैरव.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींतून ऐकलें पंडित टी डी जनेरीकर हांच्या गायनातल्यान तांणी सादर केल्लो राग नटभैरव. कार्यावळींत मुखावले सुवातेर ऐकुया पंडित टी डी जनेरीकर हांणी सादर केल्ल्या गायनातल्यान राग शिवमत भैरव.

105.4 मेगाहर्ट्स सांचेर तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आणि ह्या कार्यावळी निघत्यासम ऐकले पंडित टी डी जनेरीकर ह्यांच्या गायनातल्यान ताणी सादर केलो राग भैरव. आगे पेनो हाजे सांगताकच वेळ जाल्लो आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. आगपेनो FM रेनबो सेवा दर दिसा तुमच्या खाती घेऊन येता तर एक वर्ष कार्यावळी खुबशी अशी माहिती खुबशे संगीत तशेंच विश्वाच्यो खबरो. म्हणटकच मुखाले सुवातेर 7:05 ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेप जावपी इंग्लिशींतल्यान खबरो आणि परतून मेळूया सकाळच्या 7:10 नमस्कार गोवा ह्या कार्यावळींत. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा.

सगळ्याची बरोबर सात वाजून 10 मिनिटं आणि 34 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आगव्यानो एफ एम रेनबो सेवेत ह्या खिणाक वेळ झालो आसा म्हणपाचो सगळ्यांक मै मोगाचो आणि जी हा ह्या पावसाच्या दिसांनी बरी उब दिवपी नमस्कार. वेळ झालो आसा एफ एम रेनबो सेवेन तुमच्या खाती घेऊन येवपाचो कार्यावळ नमस्कार गोवा.

0: जी हाँ, हेलो, वेलकम, नमस्कार. तो मैं ट्यून इन कलात इन 105.4. दिस इज 105.4 मेगाहर्ट्ज सेंचर एफएम रेनबो, म्यूजिकली ऑल योर्स. बोला आपके दिल से हमारे दिल तक आने या खिड़ाक इस धड़कते दिल को लेकर आईला सा तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली म्हणपाक तुमका ह्या सकाळच्या वेळार. जी हाँ, बाहेर पाऊस पडला, वातावरण बरे थंड झाला. सो आणि वयल्यान जेन्ना आयतार आसा तेन्ना इस प्यारे से कोसी वाले संडे के दिन. जी हाँ, प्यारा सा नमस्कार. आमच्या नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान म्हणटकच चलात. आतां जर तुमी तुमच्या खाटीर बरी चादर गुठलून बसल्यात, भायर थंड आसा म्हणून, किंवां जरी तुमचे दोळे उगडूंक ना, जाल्यार जी हां, वेळ जालो आसा, दीस उजवाडला. जी हां, सूर्यनारायणान सगळें जग प्रकाशिल्लें आसा. आनी जी हां, हो वेळ जावन आसा आज का दिन स्पेशल बनाने का. आजच्या ह्या दिसा जरी आयतार जालो, एक विशेष काम करपाचें. म्हणटकच चलात नमस्कार गोवा ह्या कार्यावळी सांगतान म्हाका सांगत दियात. आनी आयच्या दिसान चलात एकामेकाचो सांगात घेत आस्वाद घेवया तरेकवार अशा गजालींचो. पूण ह्या खिणाक नमस्कार गोवा ह्या कार्यावळीच्या तरेकवारचे सेगमेंट हांव तुमच्या खातीर घेवन आयला. आनी जर तुम्ही आताच नेक्स्ट दिसाची सुरवात केल्या किंवा पयलीं केल्या आसूं येता, पूण आयकुप्यानो अशें म्हणटात की जेन्ना दिसाची सुरवात बऱ्या विचारान करतात तेन्ना तो दीस नक्कीच बरो वता. म्हणटकच चलात आपके पेश एक खिदमत में हो जावन आसा कार्यावळींतलो पयलो सेगमेंट घेवन येता एक सुंदरसो सुविचार. आमचो हो सेगमेंट विचार किरण.
1: भारतातले केमिस्ट्रीचे जनक नामनेचे शास्त्रज्ञ प्रफुल्ल चंद्र राय हांची आज जयंती. ते म्हणटाले, सत्याचो ध्यास धरात, प्रश्न करात, जापो सोदात. ज्ञान आणि विज्ञान हांच्या वरवीच आमकां मुक्ती मेळूं येता. म्हणूनच शिक्षण होच असा मुक्तीचो मार्ग.

जी हां, तर आजच्या दिवसाच्या खाशेले पण दाखो पीएमचं सेगमेंट तुम्ही ऐकत आले दिनविशेष. अँड आय एम प्रिटी शुअर तुमका ही माहिती जी हां गरजेची किंवा महत्वाची कना ना कना यूज पडतलीच, कारण आगेपण सीखने की कोई उमर नहीं होती आणि जे ज्ञान आमका मेळटा जो भंडार आमका मेळटा तो खंय ना खंय आमच्या जिणेंत आमका वापरूंक मेळटा आणि तो खंय ना खंय आमका गरजेचो पडटाच. म्हणटकच चलात आता जेन्ना बातें हो चुकी हैं, गपशप हो चुकी है, हिस्ट्री के पन्ने पलट दिए जा चुके हैं, वेळ झालो असा थोडे एंटरटेनमेंट का. म्हणटकच चलात काय रेवेत मुखावरी सुवातेर तुमका व्हरता म्युझिकल सेगमेंटाकडे, जंय तुमका आयकूंक मेळटली सुंदर अशी गीतां. आणि ह्या गीतांच्या वळेरेंतलें हें गीत आशा भोसले गायतात फिजा ह्या फर्मांतल्यान, मैं नाचू बिन पायल घुंगरू टूट गए तो क्या. जी हाँ, इसीलिए तो आई हूँ आपको प्यारे से गीत सुनाने के लिए और आपके पांव थिरकाने के लिए. चलिए तो फिर ऐकूया 105.4 मेगाहर्ट्ज़ चैट. नमस्कार गोवा, या कारवीन है गीत खास तुम्हारे खातिर.

जी हाँ, मैं नाचो बन पायल घुंघरू टूट गए तो क्या, आणि सुंदरशी गीतां सुंदरशे सेगमेंट बाट पळयता तुमची. नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान पणाक बनो ह्या खिणाक घेवया ल्हानसो वेसो आमच्या कार्यावळींत, कारण 7 वरां जावन 25 मिनटांचेर तुमच्या खातीर आमी घेवन येतात कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो. परतून येवया 7 वरां जावन 30 मिनटांचेरूच नमस्कार गोवा ह्या कार्यावळींत. तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली ऑल यर्स, आपके दिल से हमारे दिल तक, म्युझिकली थक थक.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. फोंड्या राजीव गांधी कला मंदिरान काल अंत्रुज पत्रकार संघाचो 14वो वर्धापन दीस आनी पत्रकार दीस कार्यावळ मनयली. उक्तावण कार्यावळीक वीज मंत्री सुदीन ढवळीकार, सत्कार मुर्ती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकार, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष विदिता प्रभू, सचिव सदानंद सतरकर, सर्तीचे परिक्षक हर्ष सावंत, प्रेमानंद कुंभार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार फोंड्यान धारबांदोड्या म्हालांतल्या इश्कोला खातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजीत केल्ली. दिवली पेटोवन आनी लोकमान्य टिळकांच्या फोट्याक फुलांहार घालून ह्या कार्यावळीचें उक्तावण मानेस्तांच्या हस्तुकीं जालें. दर वर्सा समाजान बरें काम करप्यांचो अंत्रुज पत्रकार संघ सत्कार करता. अंदु वर्सा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकारांचो वीज मंत्री सुदीन ढवळीकारांच्या हस्तुकीं भोवमान जालो. समाजांतल्या सगळ्या गजालींचेर

0: पुरतुनी फाउट माय मगोत्स यो कार नमस्कार गोवा ह्या करवेंत अखबरो नमस्कार गोवा ह्या करवेंत तुम्ही आस्वाद घेतलो सुंदरशा सुविचाराचो माहितेचो संगीताचो आणि आता नमस्कार गोवा ह्या करवेंत तुमकां येवकार दिता आमच्या मुखावेल्या सेगमेंटान अखबनो हो सेगमेंट दर आयतारा तुमच्या खातीर घेवन येता प्रत्येक म्हणू येता फाउट आपल्या भितर एका पर्टिक्युलर रागाची माहिती एका पर्टिक्युलर म्हणू येतात रागाचे संशोधन निवेदन हय उलयतां सप्तसोर ह्या सेगमेंटा बद्दल. जर शास्त्रीय संगीतांत तुमकां आवड आसा किंवां रुची आसा शास्त्रीय संगीत शिकपांत जाल्यार हो सेगमेंट हमखास जावन आसा तुमच्या खातीर. सप्तसूर आयकपनो ह्या सेगमेंटाचे लेखन संशोधन आणि निवेदन करतात पंडित योगराज नायक. आणि पंडित योगराज नायक आपल्या लेखनातल्या संशोधनातल्या निवेदनातल्या तुमच्या खातीर दर आयतारा घेऊन येता एका युनिक एका वेगळ्या रागाविषयी माहिती. म्हणटकच चलात पळोवया आज पंडित योगराज नायक आमच्या खातीर सप्तसुरांतल्यान कितें घेऊन आल्यात ते. आज सप्तसूर ह्या सेगमेंटातल्यान पंडित योगराज नायक आपले लेखन संशोधन आणि निवेदनातल्यान सादर करतात राग मधुकंस.
1: शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक सप्तसूर.
2: नमस्कार. आज सदाभशेनूच हांव तुमच्या खातीर एक नवीन रागाची वळख तुमकां करून दिवपा खातीर हांगा आयला. आयचो आमचो नवीन राग जो आसा वो खूबच सुंदर राग आसा. कंस प्रकारातलो हो राग. आता कंस प्रकार म्हणजे कितें तर मालकंस ह्या रागाचेर आधारित असे जे राग तयार जातात किंवा मालकंस ह्या रागाची जी सुरावट असा तितून थोडासा फेरफार करून किंवा तितून थोड्या दुसऱ्या रागांचे मिश्रण करून जे राग उत्पन्न जातात त्याका कंस प्रकारातले राग असे म्हणतात. तर ऐकूबेनो आज तुमच्या खातीर हांव असोच एक सुंदर कंसाचो प्रकार घेऊन आयला. ह्या रागाचे नाव असा मधुकंस. आता नावावयल्यानूच तुमकां कळ्ळां आसतलें की हितून दोन राग आसात. मधू म्हणजे मधुवंती हो राग आणि कंस म्हणजे अर्थातच मालकंस हो या रागाचो जनक. तर पहिली हांव तुमकां हाचे आरोह आणि अवरोह सांगता आणि मागीर मधुवंती राग हातून कसो आसा आणि कंस राग खंय आसा हे तुमकां स्पष्ट करून दाखयता. तर पहिली पळोवया आरोह आणि अवरोह.

हे झाले मधुकंस रागाचे आरोह आणि अवरोह. आता जर हितून शुद्ध निषाद आणि शुद्ध ऋषभ हाचा प्रयोग केला जाल्यार मधुवंती

असा. तर अशा तऱ्हेन मधुवंती रागान शुद्ध रिशभ, शुद्ध दैवत आणि शुद्ध निषाद हाचो प्रयोग लागता. तर मधु कंस या रागान

सा ग म प ही जी स्वरसंगती असा ती मधुवंती रागाची असा. सा सा ग म प म ग म ही जी स्वरसंगती असा ती मधुवंती रागाची असा. आणि मुखार जे कोमल निषाद जो असा थंय खंय तरी कौसाचो भास जाता.

स्वर असतात त्याका शाडव म्हणतात, आणि जिथून सात स्वर म्हणजे ज्या रागांत सात स्वर असतात त्या रागाक संपूर्ण असे म्हणतात. काय वेळा असेही जाता की एखाद्या रागांत आरोहन पाच स्वर असतात आणि अवरोहन म्हणजे वयर येतना स स्वर असतात, जाल्यार अशा रागाक ओडव शाडव असे म्हणतात. जिथून येतना वतना पाच स्वर असतात त्याका ओडव ओडव म्हणतात, जिथून वतना स आणि यतना सात असे स्वर असतात त्याका शाडव संपूर्ण असे म्हणतात. आणि ज्या रागान सातूय स्वराचो यतना वतना वापर जातात त्याका संपूर्ण संपूर्ण असे म्हणतात. तर आयकुबानो, मधुकंस ह्या रागातले एक सुंदर असे नाट्यगीत तुमकां आयकूंक दिता. हे खूप फामाद असे नाट्यगीत असा. सुवर्ण तुला ह्या नाटका खातीर विद्याधर गोखले हांचे हे सुंदरशे पद गायला कुंदा वेलिंग हाणी. तर ऐकूया मधुकंस या रागातले एक सुंदर अशे नाट्यगीत.

शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आनी आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आनी निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती. सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
2: मेगाहर्ट्झांचेर तुम्ही घेतात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आणि एकपण FM रेनबो सेवेत या खिणाक तुम्ही आस्वाद घेतात। नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो। ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकलो आमचो सेगमेंट सप्तसूर, आणि आज सप्तसूर ह्या सेगमेंटात तुम्ही आस्वाद घेतलो राग मदुकंस हाच्या माहितीचो। अगपण ह्या कार्यावळीचे लेखन संशोधन आणि निवेदन केले पंडित योगराज नायक हाणी, आणि हाच्या सांगतकच वेळ झालो असा सप्तसूर ह्या सेगमेंटात सांगतानाच नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो। ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, म्युझिकली ऑल इयर्स, वो आपके दिल से हमारे दिल तक, म्युझिकली थक थक। FM रेनबो बरोबर 8 वरांचेर तुमच्या खाती घेऊन येतली आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात, आणि उपरांत 8:15 तुमची आमची परतून भेट जातली कांतारांच्या कार्यावळीत। ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो।

जाणात तुम्ही एम्बॉयरान आपले नाव एम्बॉयर कशें घेतलें तें? एम्बॉयरान आपले नाव आपल्या पसंदी अमेरिकेचो फामाद कलाकार चार्ल्स बॉयर हाच्या नावा पाटल्यान दवरले. ताचे बावतीजमाचे नाव मानवेल सांतान आगियार. तो जल्मल्लो अतुमराची इकरावेर 1930 वर्सा मडकय फोण्या. तियात्र माचेर ताणें आपलो शिक्को 5 शेंकडे पासून मारून दवरलो. बॉयर मडगांवान कॅथलिक एड्युकेशन इन्स्टिट्यूटान शिकलो. इस्कॉलाक वेतनाच ताणें पयले आपले कांतार बरयले आनी गायले. कांतारचे नांवूय हांसपा सारके. पुतान हाडल्या हो कॉल माय दाडायता कॉपॉल.

त्या गावच्या तियात्रान गायल्ले कांतार समेस्तांक भरपूर आवडले. फुडल्या वर्सा ताका गावच्या तियात्रान गावंक आपयलो. हातांत पिडो घेवन रेबेकाव हे कांतार ताणें गायले. ताच्या फाटल्यान बॉयरान देसेंत तशींच कॉमीक कितलींशींच कांतारां ताणें गायली आनी तो परजोडलो. तो एक बो वजनादीक कांतारां बरोवपी. तेच परी कॉमीक पार्टीन तो चड हुशार. हात जोडून माचेर धांवड्यो मारून वयर सकल बसून लोकांक तो हांसोवन रडयतालो. एका काळार सोजा फेर्राव, एंथनी मेंदेस आनी एम बॉयर थ्री ग्रेट इन साश्टी म्हणून वेताले.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
2: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड। पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज। दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज।
0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर, शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर। संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात।

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

सगळ्याची 8 वाजून बरोबर 23 मिनिटं आणि 2 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि ऐकुप्यानो एफ एम रेनबो 7 ह्या खिणाक मायमोगाचो योगार देता तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली जिणेचे तरेकवारचे रंगदाखोवपी कांतारांच्या कार्यावळीत. चला तर कांतारांच्या कार्यावळीक सुरुवात करताना तुमकां ऐकूंक दिता कार्यावळीतल्या पयल्या वयल्यान कांतार गायतात रोज वंस येता हें घेवन कांतार निस्त्याचें कांसार.

0: 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो म्युझिकली ऑल युअर्स आपले दिल से हमारे दिल तक कायखण्यातच तुमच्या खातीर घेऊन येतात कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो.
1: ताबडके तुमका राष्ट्रीय खबरो दिता मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान विकसित भारत संकल्प अभियाना खाला नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. उझबेकिस्तानाचे विदेश वेव्हार मंत्री सायदो भक्तियार ओदिलोविच आयच्यान ह्या म्हयन्याच्या 5 तारखे मेरेन भारताच्या दौऱ्यार आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भोगापुरांत अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण केल्ल्या खातीर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी मंत्री आनी अधिकाऱ्यांक परबीं दिल्यात. ग्लास्कोन सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळां सर्तीच्या 10व्या दिसा 4 खेळां प्रकारांत 16 पदकां मेळोवन भारत पदक तालिकेंत 4थ्या सुवातेर पावला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान विकसित भारत संकल्प अभियाना खाला नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. ह्या उपक्रमातल्यान घुंवळी वखदांच्या दुरुपयोगा आड देशभरांतल्या 100 सप्तकांचो जनभागीदारी मोहीम सुरू जातली. देशभरांतल्या 10,000 वयर सुवातींनी तरणाटे ह्या कार्यावळींत वांटेकार जातले. तशेंच माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा येवजणेचे स्वयंसेवक, युवा क्लब, शाळा, महाविद्यालयां, विद्यापीठां, बिगर सरकारी संघटना, उद्देगीक संघटनांचे युवक आनी 125 परस चड भागीदार अध्यात्मीक संघटनाय ह्या कार्यावळींत आभासीपणान वांटेकार जातली. हे मोहिमे खाला देशभर दर आयतारा सप्तकी कार्यावळी घडोवन हाडून जागृताय वाडोवपाक आनी घुंवळी वखदा पासून मुक्त समाज उबारपाक लोकांचो वांटो घेवपाक प्रोत्साहन दितले. ह्या कार्यावळींनी खेळां कार्यावळी, वॉकेथॉन, ध्यान सत्रां, सांस्कृतीक कार्यावळी, जागृताय मोहीम, नुक्कड नाटक, चर्चा माची, कला सर्ती ह्या कार्यक्रमांचो आस्पाव जाता. तरणाट्यांक घुंवळी वखदांचो दुरुपयोग करपा पासून पयस रावपाक प्रेरणा दिवप आनी तांकां तांच्या समाजांतल्या सकारात्मक समाजीक बदलाचे राजदूत जावपाक प्रोत्साहन दिवप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंध्र प्रदेशांत

0: विजयनगरम जिल्ह्यांतल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण केलें. नव्या विमानतळाचें म्हत्व अधोरेखीत करतना प्रधानमंत्र्यांनी म्हणलें की स्वातंत्र्य झुजारी अल्लुराम सिताराम राजूंच्या नांवान तयार केल्लो हो विमानतळ आदिवासी समाजाच्या हक्का खातीर झुजतना आपल्या प्राणाचें बलिदान दिलें त्याच जमनीचेर उक्तावण करप ही अत्यंत अभिमानाची गजाल. आंध्र प्रदेशाच्या प्रगती खातीर हो विमानतळ महत्वाचो आधार जातलो असे तांणी सांगले.
1: एक समय था जब हवाई उड़ाने सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी. एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं. 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है. हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है. इस योजना ने गरीब से गरीब को अपना सपना पूरा करने में मदद की. कुछ दिन पहले ही सरकार ने उड़ान योजना के दूसरे फेज की शुरुआत की. इस पर भी 29,000 करोड़ रुपीज खर्च किए जाएंगे.
0: आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीन देशांतल्या तरणाट्यांची प्रतिभा आणि तांक हाची चड महत्वाची भूमिका करपाक जाय असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. हे मतीन घेऊन सरकाराचे लक्ष सेमीकंडक्टर सारख्या तंत्रज्ञानाचे उद्देग उभारपाचेर आसा असे तांणी म्हणले.
1: आंध्र प्रदेश हमेशा भविष्य की सोच रखने वाला प्रदेश रहा है. सॉफ्टवेयर आईटी और टेक सेक्टर में आंध्र के युवाओं ने पूरी दुनिया में अपना डंका बजाया है और इसलिए सरकार यहां के टैलेंट को आंध्र प्रदेश की डेवलपमेंट पावर से जोड़ना चाहती है.
0: उत्तर आंध्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडोवपी 13,500 परस चड आदिवासी बायलांनी सादर केल्ले पारंपारीक थिमसा नृत्य तांणी पळयले.
1: आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र किस स्पीड से आगे बढ़ रहा है.
0: उझबेकिस्तानचे विदेश व्यवहार मंत्री सैदो बख्तियार ओदिलोविच आयच्यान ह्या महिन्याच्या 5 तारखे मेरेन भारताच्या दौऱ्यार आसतले. विदेश व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण ओदिलोविच आपल्या भेटीवेळार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतले आणि विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकरांचीय भेट घेतले. दिल्लीतल्या व्यवसायिक माचयेन ते हाजीर रावपाचे आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: राष्ट्रपती भवनात आयज सकाळी जाल्ल्या सुवाळ्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड सोल्जरथॉन हांकां 5वो बावटो दाखयलो. मिझोरामाचे गव्हर्नर जनरल व्ही के सिंगू ह्या वेळार हाजीर आशिल्ले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान राष्ट्रपतींनी सांगले की सैनिकां खातीर धांव, सैनिकां वांगडा धांव ह्या दृश्टीकोनान मार्गदर्शन केल्ल्या नागरीक आनी सशस्त्र दळां मदले नाते घटमूट करपा खातीर सोल्जरथॉन एक आगळीच माची म्हणून काम करता. खऱ्या नायकांक आदार दिवप भारताच्या सशस्त्र दळांक या विशयाचेर केंद्रीत आशिल्ली ही कार्यावळ राष्ट्रांच्या सैनिकांच्या समर्पणांक, धैर्याक आणि बलिदानांक श्रद्धांजली दिता आणि त्याच बरोबर नागरिकांक सक्रिय सहभागांतल्यान तांचे कडेन आपलो एकचार उक्तावपाक प्रोत्साहन दिता. भारत आणि चीन हांचे मदीं सुमार 6 वर्सांच्या अंतरान हिमाचल प्रदेशांतल्या किन्नौर जिल्ह्यांतल्या शिपकीला वरवीं शिमेभायर वेपार परतून सुरू जाला. महसूल मंत्री जगत सिंग नेगी हांणी किन्नौर जिल्ह्यांतल्या पू उपविभागांतल्या नामग्या ह्या शिमेवयल्या पंचायतींतल्यान 56 ट्रेड मार्टाचें उक्तावण केलें आनी शिमेभायर वेपार सुरू करपा खातीर 17 वेपाऱ्यांच्या पंगडाक बावटो दाखयलो. कोवीड महामारीच्या प्रकोपा उपरांत 2020 वर्सा सावन हो वेपार स्थगीत आशिल्लो. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश

सकाळच्या बरोबर 9:15 आणि 45 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि ऐकू पॅनो एफ एम रेनबो सेवेत. ह्या खेळाक तुमचे होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली दिता तुमकां माय मोगाचो योकार. जी हां, सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींत जंय तुमकां आस्वाद घेवंक मेळटा 1950s से लेकर 1980s के दौर के गानों का. म्हणटकच चलात आज तो ह्या कार्यावळींत तुमच्या खातीर हांव बहुत सारे नगमे, बहुत सारे प्यारे से किस्से घेऊन आयिल्ले आसा ऑफ 1970s, म्हळ्यारच 1970s च्या दशकांतली ती फिल्मां, त्या फिल्मांतले किरदार, त्या किरदारांची ऍक्टिंग आणि त्याचबरोबर त्या किरदारांनी गायली म्हळ्यारच ऍक्ट केली, इनॅक्ट केली तरेकवारशी गीतां. सुरवात करुया आमच्या ह्या कार्यावळीक आनंद ह्या फिल्मातल्या गीतांतल्यान. ऐकू पॅनो आनंद हे फिल्माचें नांवच कितलें आनंदमय न्हय, पूण ह्या आनंद फिल्माक पळोवंक गेली जाल्यार कितलेशेच अवॉर्ड फावो जाल्ले आसा. आनी ह्या फिल्माक मुद्दो म्हळ्यार हांवें एक्चुली आनंद हे फिल्म सगळ्यांत पयलीं कित्याक काडले, कारण 1972 सालांत म्हळ्यार 1972 ह्या फिल्माक बेस्ट फिल्म म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड फावो जाल्लो. आनी 2013 वर्सांत ह्या सालांत ताका अनुपमा चोपराच्या बुकांत 100 फिल्म्स टू बी सीन बिफोर यू डाय

हातून ताजो समावेश आसा. म्हणटकच चलात, जी हां, जब जिंदगी में बहुत सारी चीजें हमें मिलती हैं तो क्यों ना उनका आनंद लिया जाए. आणि तुमची जीड आणि सुंदर करपा खातीर दर दिसा आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतात सदाबहार ही कार्यावळ, तशेंच आणि कितल्योश्योच कार्यावळी जातून जी हां आपका दिल खुश हो जाता है. म्हणटकच चलात, ह्या कार्यावळीक सुरुवात करताना जी हां आनंद से आनंद का गाना आपके लिए सुनाती हूं. ह्या फिल्माची काणी ऋषिकेश मुखर्जी हांची, तशेंच निर्देशन सुद्दां केलां ऋषिकेश मुखर्जी हांणीच. ह्या फिल्मान जर आमी पळोवंक गेली जाल्यार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जी हां द एंग्री यंग मॅन, तशेंच सुमिता सान्याल, रमेश देव हांचो अभिनय आमकां पळोवंक मेळ्ळो. आनी बॉक्स ऑफिसार जर आमी पळयत जाल्यार ह्या फिल्मान 81 करोड, म्हळ्यार जेमतेम 1.7 करोड जोडल्यात. म्हणटकच आंकप्यानो ऋषिकेश मुखर्जी हांच्या निर्देशना खाला जे हां डायरेक्ट जाल्लें हें फिल्म, आनी ह्या फिल्मांतल्यान सुंदर सुंदरशीं गीतां जांचो आमी दर दिसा आस्वाद घेतात. म्हणटकच चलत तुमकां आयकूंक दिता ह्या फिल्मांतल्यान पयले सुवातेर मुकेश कुमार हांणी गायिल्लें हें गीत कही दूर जब दिन ढल जाए. आणि त्याच्या उपरांत बॅक टू बॅक येता मुकेश कुमार हांचोच आवाज, ते गायतात जी हां मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने. फिलहाल सपने तो नहीं, लेकिन मैंने आपके लिए सात रंगों के गाने चुने हैं. तातूंतल्यान हे पहिले दोन ट्रॅक्स बॅक टू बॅक 105.4 मेगाहर्ट्झांचेर. दिस इज FM रेनबो विथ युअर होस्ट आणि युअर दोस्त, तुमचे मैथिली.

जी हाँ, मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने. बॅक टू बॅक तुम्ही ऐकली आनंद ह्या फिल्मातल्या ही दोन गीतं आणि मुखार तुमका ऐकूंक दिता. जी हाँ, जॉनी मेरा नाम ह्या फिल्मातल्यान ही दोन गीतं. पहिले स्वातीर किशोर कुमार आणि उषा खन्ना गायतात जी हाँ पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले. छोटा ही सही, लेकिन हम तो आपसे सच्चा ही प्यार करते हैं. म्हणटकच चलत हैं गीत आणि त्याच्या उपरांत तुमका ऐकूंक दिता लता मंगेशकर आणि गायले गीत. तुम्ही आस्वाद घेतात 1970s के दौर के गानों का सदाबहार या हिंदी फिल्म गीताच्या कार्यवळीत जे तुमका ऐकूंक मेळटा 1950s से लेकर 1980s के दौर के गाणे विथ तुमचे होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली.

0: अगवन और जॉनी मेरा नाम ह्या फिल्मात गीता तुम्ही ऐकतात. पण ह्या खेळाक ह्या कार्यावळीतले आणि ह्या फिल्मातले आणि एक गीत तुमकां हांव आयकूंक दितले. पण ताच्या पयलीं घेऊया कार्यावळीत एक ल्हानसो विसो. तुम्ही ऐकतात 105 शर्मा गहत फिल्म रेनबो, म्युझिकली ऑल यर्स, बोल आपके दिल से हमारे दिल तक. फिलहाल आप सुन रहे हैं सदाबहार.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

पुरतुने फाउट माई मगज सो यो कार हिंदी फिल्म के ताजा कार्यवाहीं तो जी हाँ जहाँ आपको सुनाई दे रहे हैं वो सदाबहार प्यारे से नगमे 1950 से लेकर 1980s के दौर के आणि आज जन्ना मी उलेतात 1970s के दौर के गानों के बदल म्हणजे काय को बहनो तुम्ही ऐकताले जॉनी मेरा नाम ह्या फिल्मातल्यान ही गीता आणि तशी पळून गेली जाल्यार जॉनी मेरा नाम हे फिल्म रिलीज जाल्ले 20 नोव्हेंबर 1970 ह्या दिसा आणि 161 मिनटांचे हे फिल्म जाणी कमेले बॉक्स ऑफिसाचे 8 करोड. ह्या फिल्मांत आमकां पळोवंक मेळ्ळो देवानंद, हेमा मालिनी, प्राण, जीवन, प्रेमनाथ तशेंच IS जोहर आणि पद्मा खन्ना हांचो अभिनय. ह्या फिल्मांक संगीतबद्ध केल्ले कल्याणजी आनंदजी हांणी आणि प्रोडक्शन कंपनी आशिल्ली त्रिमुर्ती फिल्म्स. बरोवपी आशिल्ले विजय आनंद आणि KA नारायण. आखबेनो फिल्माचे निर्देशन केल्ले विजय आनंद हांणी आणि सादरीकरण आशिल्ले गुलशन राय हांचे. म्हणटकच चलात ह्या फिल्मांतल्यान तुमकां आयकूंक दिता मुखावेलें गीत जे हां बाबुल प्यारे गायतात लता मंगेशकरजी.

168 मिनटांचे हे फिल्म जे रिलीज झाले 1970 के दशक में. निर्देशन आशिल्ले मनोज कुमार हांचे आणि ही काणी आशिल्ली शशी गोस्वामी तशेंच मनोज कुमार हांची. ह्या फिल्मांत आमकां मनोज कुमार, अशोक कुमार, सायरा बानू, प्राण, निरुपा रॉय, प्रेम चोप्रा, विनोद खन्ना हांचो अभिनय पळोवंक मेळ्ळो. आनी ह्या फिल्मांक सुद्दां संगीतबद्ध केल्लें कल्याणजी आनंदजी हांणी. विशाल इंटरनॅशनल प्रोडक्शन्स ह्या प्रोडक्शना खाला जिहा निर्देशन जाल्लें हें फिल्म पुरब और पश्चिम. आई बनो भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ अशी सुंदरशी गीतां ह्या फिल्मांतल्यान जे आमकां आयकूंक मेळ्ळीं. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, ओम जय जगदीश हरे अशी एका फुडली एक गीतां ह्या फिल्मान आमकां आयकूंक मेळ्ळी. आणि म्हणूनच ह्या सुंदर अशा फिल्मांतल्यान तुमकां आयकूंक दिता ये दो गाणे बॅक टू बॅक. पयले सुवातेर तुमकां आयकूंक दिता पुर्वा सुहानी आई रे लता मंगेशकर, मनहर, महेंद्र कपूर आणि संगत्यांच्या आवाजान. आणि उपरांत महेंद्र कपूर गायतात दुल्हन चली ओ बहन चली. आज वाद घ्यात ह्या दोन गीतांचं बॅक टू बॅक 105.4 मेगाहर्ट्झांचेर.

बाबुल प्यारे सकाची नवरजॉन बेचस मिनट आणि 47 सेकंद येतात. तुम्ही ऐकले हैं गीत जॉनी मेरा नाम ह्या फिल्मातल्यान. अंकबेनो 1970s के दौर का और एक मनुयता सुपरहिट नगमा, एक सुपरहिट अशी फिल्म. जी हाँ उलेता.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: खंय वता इतले ताकतिकेन?
2: आनी खंय? बाजाराक.
1: बाजाराक? आनी पोती खंय तर?
2: पोती? पोती ते दितात मगो फुकट.
1: पळयले, ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.
3: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
4: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
3: और लाइट बिल के
4: अब 0 रुपए कैसे दूं?
3: ओहो, भूल ही गई थी, अब तो सोलर पैनल लग गए हैं ना, तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए.
4: पक्का.
5: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.
6: हर घर सूर्य घर.
7: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

0: ಸಿಟಿ
1: ಫಾರ್ಮ್ ಟು ಸಿಟಿ
0: ಐಕಾ ದರ್ ಐತಾರಾ ಫಾರ್ಮ್ ಟು ಸಿಟಿ ಎಫ್ಎಂ ರೇನ್ಬೋ ಸಾಂಜೆ 7:30 ವರಂಚೆ ಫಾರ್ಮ್ ಟು ಸಿಟಿ
1: ಫಾರ್ಮ್ ಟು ಸಿಟಿ
2: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी
3: कथा काव्य संगीत मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून
2: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून
3: युववाणी मराठी युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम
4: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी
5: एफएम रेनबोवर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना
6: 2 to 2:30 या वेळेत
7: हा छंद जीवाला ला विपिसे हा
4: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
5: एफएम रेनबो 105.4 megahertz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 to 2:30 या वेळेत
6: एफएम रेनबो
5: संगीताची सप्तरंगी दुनिया

शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

सकाळचे 10:17 आणि 34 सेकंद होत आहेत. नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. रसिक हो FM रेनबो वाहिनीत वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची, ज्यात समावेश आहे नाट्यगीतांचा, भावगीतांचा आणि चित्रपट गीतांचा. चला तर मग सुरुवात करूया ह्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाला. ऐकून नाट्यगीतांची श्रृंखला आणि नाट्यगीतांच्या श्रृंखलेतील हे पहिलं नाट्यगीत.

कीर्ती शिलेदार गात आहेत शकुंतल ह्या नाटकातील हे नाट्यगीत वृक्षवेल या दोहींची. रसिक हो, अण्णासाहेब किर्लोस्कर ह्यांची ही रचना आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं हे नाट्यगीत ऐकूया 105.4 MHz वरून.

रसिक हो, मराठी नाटक संगीताच्या क्षेत्रात सर्व तऱ्हेने सर्व स्वरूपात संगीताची सर्व अंगे हाताळली आहेत. उत्कृष्ट चालींची निवड, निरनिराळ्या गवयांच्या गायनातील सौंदर्यस्थळे हेरून त्यांच्या वापराचे दाखवलेले कौशल्य, नवीन स्वररचना निर्माण करणाऱ्या रचनाकारांचे कसब, या सर्व गोष्टींमुळे मराठी नाट्यसंगीत 1910 ते 1933 या काळात इतके समृद्ध झाले की नाट्यसंगीत हा एक नवीन संगीत प्रकार संगीत क्षेत्रात प्रस्थापित झाला होता. आणि बालगंधर्व, केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे अशा अनेक नावाजलेल्या कलावंतांचे सहाय्य आणि त्यांचं संगीत रसिकहो आपणास ऐकायला भेटतं नाट्य संगीताच्या ह्या माध्यमातून. आणि म्हणूनच नाट्यगीतांच्या ह्या वळेरीतील हे पुढील नाट्यगीत तुम्हाला ऐकू देत आहे. कीर्ती शिलेदार ह्यानेच गायलेलं कृष्णाची प्रभाकर खडीलकर यांचं रसिक हो ह्या नाट्यगीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर बुवा बखले यांनी. स्वयंवर ह्या नाटकातील हे नाट्यगीत, रूपबली तो नरशार्दुला.

रसिक हो, तुम्ही ऐकत होता मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात नाट्यगीतांची शृंखला. आणि आता वळूया भावगीतांकडे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते तेव्हा भावगीताचा जन्म होतो. रसिक हो भावगीत म्हणजेच मनातील भावांचे शब्दस्वराद्वारा प्रकटीकरण. आणि म्हणूनच चला या विविध शब्दस्वरांच्या प्रकटीकरणाचा आस्वाद घेऊया या भावगीतांच्या शृंखलेतून. आणि भावगीतांच्या वळेरीतील हे पहिलं भावगीत गात आहेत श्रीपाद कृष्णा कोल्हाटकर, उगीच का कांता गांजिता.

उगीचका कांता. रसिकहो श्रीपाद कृष्णा कोल्हटकर यांनी गायलेलं हे भावगीत तुम्ही ऐकत होता 105.4 मेगाहर्ट्सवर. जेव्हा आम्ही भावगीतांबद्दल बोलत आहोत रसिकहो, भावगीते कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहेत. आता उदाहरण बघायला गेलो तर असेनमी नसेनमी हे भावगीत शांता शेळके यांची ही रचना आहे. संगीतबद्ध केलं आहे हे भावगीत यशवंत देव यांनी आणि गायलेलं आहे अरुण दाते यांनी. रसिकहो हे भावगीत आधारित आहे भैरवीवर, राग भैरवीवर. तसंच बघायला गेलो तर राग गोरख कल्याण ह्यावर आधारित हे भावगीत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोक पत्की ह्यांची ह्यांनी संगीतबद्ध केलेलं अशोक परांजपे ह्यांची रचना केतकीच्या बनी तेथे. जर आणखीन पुढे गेलो तर आणखीन उदाहरणं आपल्याला भेटतील आणि त्यातलंच एक म्हणजे राग मिश्रजोग ह्यावर आधारित पी सावळाराम ह्यांची रचना. रसिकहो वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आशा भोसले ह्यांनी गायलेली रघुपती राघव गजरी. तसंच रसिकहो कितीतरी गीते अशी आहेत जी रागांवर आधारित आहेत आणि म्हणूनच हे पुढील गीत अशाच एका रागांवर तुम्हाला ऐकू देत आहे, सर्वस्व तुझला वाहुनी. रसिकहो पद्मजा फेणानी जोगळेकर ह्यांनी गायलेलं हे भावगीत पंडित यशवंत देव ह्यांनी संगीतबद्ध केलेलं आधारित आहे राग सोहनेवर. ऐकूया हे भावगीत 105.4 मेगाहर्ट्सवर मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात.

रसिकहो भावगीतांनंतर आता होळूया चित्रपट गीतांकडे. आणि चित्रपट गीतांच्या वळेरीतील हे पहिलं चित्रपट गीत मुंबई पुणे मुंबई ह्या चित्रपटातून, कळेना.

आणि रसिक हो, कार्यक्रमात वेळ झालेले हे तुमचा निरोप घ्यायची. आणि निरोप घेताना ह्या मराठी गीतांच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत गात आहेत चिन्मयी श्रीपादा.

रसगहो चिन्मयी श्रीपादा ह्यांनी गायलेल्या असे कोणी ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि FM रेनबो वाहिनीत बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी.

भाग बहिणीहो, तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो चॅनल. वरा झाली असा बरोबर 11:06. हांव आरजे कपिला आणि तुमकां सगळ्यांक कोंकणी संगीताच्या कार्यावळीत येवकार दिता. कोंकणी गीतांच्या कार्यावळीची ही पयलें गीत आयकुया मधुमिता महात्मे हांच्या आवाजांत.

0: ऐकपैलो मधुमिता महात्मे हांच्या आवाजान हे कोंकणी गीत तुम्ही ऐकले. बाकीबाब बोरकार हांच्या हांचे हे बोल आशिल्ले अशोक पत्की हांचे संगीत.
1: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाईप करात NEWSONAIR म्हणजेच न्यूज.

0: ऑन एयर
1: ऑफिशियल प्रसार भारती एप तशेच लाइव न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा एप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लैंग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.
2: ऐकबेनो, आज असा 2 ऑगस्ट 2026 आयचा दीस असा हो. सगळ्या कामांक दिवया आम्ही सुटी आणि मजा सांगाताक संगीताच्या तालाचेर जाऊया सुशेगात. तुम्ही जर ट्रॅव्हल करता असत जाल्यार 105.4 MHz एफ एम रेनबो चॅनलाक ट्यून इन करूंक विसरू नकात, कारण 105.4 MHz तुमकां आयकूंक मेळटा कोंकणी गीतां, फिल्मी गीतां आणि कातरां आणि ताच्या सांगाताक मराठी गीतां सय आणि जायते कितें. तर वेळ जाल्लो आसा बरोबर 11:14 कोंकणी संगीताची कार्यावळींत मुखार आयकुया पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांच्या आवाजान हे मुखावयले कोंकणी गीत.

ऐकवेनो पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांच्या आवाजान हे कोकणी गीत तुम्ही ऐकले. डॉक्टर भिकाजी घाणेकर हांचे हे बोल आशिल्ले पुरुषोत्तम पै हांचे संगीत.

हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला. हाजो म्हाका एज अन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीन खूप खूप परबी. कॉंग्रॅच्युलेशन्स.

अगवेनो कोकणी संगीताच्या कार्यावळीत मुखार ऐकूया सुरेश वाडकर हांच्या आवाजान हे कोकणी गीत, बाकीबाब बोरकर हांचे बोल असात, अशोक पत्की हांचे संगीत.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हाँ

0: नांव तन्वी वळालकर आनी हांच्या आवाजान हे कोंकणी गीत तुमी आयकले. श्रीधर कामत हांचे बोल आशिल्ले अशोक पत्की हांचे संगीत.
1: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी.
2: फार्म टू सिटी
1: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी.
2: फार्म टू सिटी.

ऐकवेणू कोंकणी संगीताच्या कार्यावळीत तुम्ही निकतेच ऐकले स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान हे कोंकणी गीत, साईश पानंदीकर हांचे हे बोल आशिल्ले अशोक पत्की हांचे संगीत.

ऐकवेनो कोंकणी संगीताच्या कार्यावळीत तुम्ही निकतेच ऐकले स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान हे कोंकणी गीत, साईश पानंदीकर हांचे हे बोल आशिल्ले अशोक पत्की हांचे संगीत.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: ऐकवेनं कोकणी संगीताच्या कार्यावळीत तुम्ही नुकतेच ऐकले साधना सरगम आणि जय मंगलदास यांच्या आवाजान हे कोकणी गीत.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

ऐकवेनो कोकणी संगीताच्या कार्यावळी तुम्ही निकतेच ऐकले शान हांच्या आवाजान हे गोड गीत, रजे पवार हांचे हे बोल आशिल्ले, अशोक पत्की हांचे संगीत.

हॅलो, तुम्ही नुकत्याच ऐकले स्वप्नील बांदोडकर आणि बेला सुलाके ह्यांच्या आवाजान हे कोकणी गीत, मनोहर राय सरदेसाय हांचे बोल आशिल्ले अशोक पत्की हांचे संगीत.

ऐकबेनो तुम्ही ऐकता कोकणी संगीताच्या कार्यावळीचे हे निमणे गीत, जे आसा सोनिया शिरसाट हांच्या आवाजान. ह्या गीता उपरांत ऐकुपाक रावात बरोबर 12:05 न्यूज इन इंग्लिश. ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता.

हॅलो हाय नमस्कार, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल वरा झाल्यात बरोबर 12:10. हांव आर जे कपिला आणि तुमकां सगळ्यांक आमच्या दनपारच्या सभेत येवकार दिता. घेऊन आयला तुमच्या खातीर आयच्या आयताराक तारीखवार कार्यावळी. तर पयले सुवातेक आयकुया आयज वितरावपी कार्यावळींची वळेरी.

सवरा 5 मिनटाचे रेनबो सांज, 7:10 ऐकोपाक रावात भाऊचे वालकाव. सात वरां 30 मिनटाचेर फार्म टू सिटी ही कार्यावळ. आठ वरांचेर हॅलो गोंयकारा. नऊ वरां 15 मिनटाचेर आमची पश्चिमी संगीताची कार्यावळी सुरू जाता. तातूंत पयले सुवातेक आयकुपाक रावात संडे ऑन द रॉक्स. दहा वरां 5 मिनटाचेर फोन इन कार्यावळ आसतली. 11:10 आयकुपाक रावात सॉफ्ट रॉक. ही आसतली आमची निमणी कार्यावळ. तर आयकबेनो ही आशिल्ली आयज वितरपी कार्यावळींची वळेरी. कांय खिणांत मेळुया चित्ररंजन कार्यावळींत.

0: ऐकवेनो, 2001 साला आयले हे दिल जाता है फिल्म तरणाट्याच्या इश्टागतीक एक नवो रंग दिलो. आकाश, समीर आनी सिडाची गोयची ट्रीप आनी तांचे घट नाते आजुनी दरेका इश्टाच्या पंगडाक उमेद दिता. तर ऐकवेनो, हे आशिल्ले दिल जाता है फिल्मातले हे टायटल ट्रॅक शंकर महादेवन हांच्या आवाजान.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

0: ऐकवेन रंग दे बसंती या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले नरेश अय्यर आणि मोहम्मद असलम आणि संगतांच्या आवाजान या रेहमान हांचे संगीत आशिल्ले प्रसून जोशी हांचे बोल.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: ऐकविनो बरोबर 12:30 आयकुपाक रावात कोकणी मुखेल खबरो.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

वेद गितांनी मनाक उजवाड दिता. आयज फ्रेंडशीप डेच्या निमतान तुमकां आवडीची स्टेशन ऑफ द तुमचे आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबोचेर इश्टागतीचे एक सोबीत उत्सव आमी मनोवया आनी आमची चित्रंजन कार्यावळींत मुखार आयकुया थ्री इडियट्स फिल्मांतले हे मुखावयले गीत सोनू निगम आनी स्वानंद किरकिरे ईशान हांच्या आवाजान.

0: ऐकवेनो थ्री इडियट्स फिल्मातले आहे की तुम्ही ऐकता सोनू निगम, स्वानंद किरकिरे आणि शान हांच्या आवाजान. शांतनु मोहित्रा हांचे हे संगीत असा, स्वानंद किरकिरे हांचे बोल.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

0: ऐकवेनो आयच्या फ्रेंडशीप डे निमतान आयच्या चित्ररंजन कार्यावळी तुम्ही ऐकले न्यूयॉर्क फिल्मातले हे गीत के हांच्या आवाजान प्रीतम हांचे संगीत आशिल्ले संदीप श्रीवास्तव हांचे बोल.
1: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी.
2: फार्म टू सिटी
1: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी
2: फार्म टू सिटी.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

ऐकताय 105.4 MHz एफ एम रेनबो चॅनल वरा झाल्या बरोबर 12:51 तुम्ही ऐकता चित्तरंजन कार्यावळ. ऐकबेनो, वाद विवाद जावन रस्ते वेगळे झाले तरी खरे प्रेम आणि संगीत इश्टांक परत एकठांय हाडटा. मॅजिक बँडाच्या ह्या 4 इश्टांची ही काणी सोबीत आणि याद उठपी अशी असा. तर मुखावयले गीत आम्ही ऐकूया रॉक ऑन ह्या फिल्मातले गीत फरहान अख्तर हांच्या आवाजान.

ऐकवेन ऑपोर्तुनीक फावट तुमकां सगळ्यांक फ्रेंडशीप डे निमतान खूब खूब परबीं. पोरण्या काळा सावन एफ एम रेडियो आनी इश्टागतीची एक वेगळीच जुगलबंदी आसा. हॉस्टेलांतल्या एकाच रेडियोर गीता एक इश्ट आसूं या गाडयेंत प्रवास करतना रेडियोचो आवाज वाडोवन गीता गावपी इश्टांचो पंगड. एफ एम रेनबोन सदांच इश्टांच्या यादीक सोबीत रंग दिला. तर ऐकवेनो आतां ऐकुया चित्ररंजन कार्यावळीचें निमणें गीत. विशाल दादलानी हांच्या आवाजान आसा दोस्ताना फिल्मातलें गीत.

बनू चितरंजन कारेवडीच्या निमणे गीत तुम्ही ऐकता. दोस्ताना फिल्मातले विशाल दादलानी हांचे आवाजान विशाल शेखर हांचे हे संगीत असा. अनिता दत्त गुप्तन हांचे बोल बरोबर. एक वराची आयकुपाक रावात न्यूज इन हिंदी.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को, तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: एक मेनू तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनलवर झाल्याबरोबर 1:12 आणि तुम्ही ऐकता कातारांची कार्यावळ. एक मेनू ना ते खंयचेय असू, पूण इश्टागत म्हळ्यार जिणेचो तणाव उणो करपी एक सोबीत वखद. आणि जेन्ना ह्या इश्टागतीक कोंकणी कातारांची साथ मेळटा तेन्ना जीण आणिकूय रसाळ जाता. मुखावयले कातार घेवन येता ओलाव.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

एकवेळ मी तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो चॅनलवर झाल्याबरोबर 1:24 आणि 40 सेकंड तुम्ही एकदा कातारांची कार्यवळ कातारांच्या कार्यवळीत मुख

नमस्कार, हाँ जॉन आग्यार, कोकणी कवी। आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्षा पुराय करता, ही वडा खोशीची गजाल। 23 भाषांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरन पावता, ही वड गजाल। मुझो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागीचो संबंध, हमें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात। ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात। हालींच मुझो वीर जवान हो सैन्य दलांतल्या

0: जवानांच्या मुलाखतीचा कार्यक्रम चालू असा. आकाशवाणी हो भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक परिदृश्याचा महत्वाचा भाग. राष्ट्राची गृहस्थ काय संस्कृत आहे आणि परंपरेची जतन आहे आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता. त्यावेळार हा म्हज्या वतीन आकाशवाणी उनुनीक परमिनिता. देव बरे करू.
1: ऐकवना बरोबर 1:30 ऐकूपाक रावात कोकणी मुखेल खबरो.
2: नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे असात काय मुखेल खबरो. भारत विकसित भारत जावपाचे दिकेन वता तेन्ना राष्ट्रातले तरणाटे शारिरीक आणि मानसिक नदरेन घटमूट आणि आत्मविश्वासान भरिल्ले असूंक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प अभियानाच्या नशा मुक्त युवा मोहिमेच्या 16 वेळार सांगले. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आयज नवी दिल्लीत जाल्ल्या आयतार सायकलाचेर ह्या 14व्या आवृत्तीत वांटो घेतलो. ही कार्यावळ नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात झाली. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी पिंगली वेंकय्या हांच्या 150व्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपली. पिंगली वेंकय्या हे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे शिल्पकार असात. उझबेकिस्तानाचे विदेश व्यवहार मंत्री आयच्यान ह्या महिन्याच्या 5 तारखेमेरेन भारताच्या दौऱ्यार असतले. केरळात उटंगराच्या पावसाक लागून व्हड प्रमाणात विध्वंस जाल्ल्यान भारतीय हवामान खात्यान 12 जिल्ह्यांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून अमरनाथाक वचपी रस्ते बंद दवरल्यात. गोयच्या उदरगतीक चालना मेळपा खातीर केंद्रान 398 कोटीचो निधी सुपूर्त केला. ओडिशाची हुंवाराची परिस्थिती सामान्य जावपाक लागल्या पूण पिकांचे व्हड लुकसाण जाला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकवेनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनल वर जाल्यात बरोबर 1:32 आणि तुम्ही ऐकता कातरांची कार्यावळ. कातरांच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार. कातरांच्या कार्यावळीत मुखार ऐकुया लॉरी ट्रोवासो हांचे मुखावयले कातार.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोनावेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: ऐकवेनो कातारांच्या कार्यवळीत मुखार ऐकूया सॅबी फर्नांडिस यांच्या आवाजाने कातार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर FM रेनबो चॅनल. नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आमच्या या संगीत मैफिलीत आपली सुरुवात करूया एका सुंदर गीतानं.

0: श्रोतेहो, गोकुळाचा चोर नाटकातलं हे गीत आपण ऐकलं वाणी जयराम यांच्या स्वरात. विद्याधर गोखले यांचे शब्द होते, नीलकंठ अभ्यंकर यांचे संगीत.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

श्रोते हो, वी जी भाटकर यांच्या स्वरात आपण हे नाट्यगीत ऐकलं. भक्त पुंडलिक नाटकातलं हे गीत होतं, शांता शेळके यांचं शब्द.

श्रोते हो, बालगंधर्व यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं. सावित्री नाटकातलं हे गीत होतं. मास्टर कृष्णराव यांचं संगीत, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे बोल होते.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

श्रोते हो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. नाट्यगीतांचा हा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू तोवर आपली आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. बरोबर 2:30 वर ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कीर्ती शिलेदार यांच्या स्वरात हे नाट्यगीत. शाकुंतल नाटकातलं हे गीत आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे बोल आणि संगीत आहे.

सोपी करतले. रशियेत मॉस्कोच्या इटालियन रेस्टॉरंटात घरगुती स्फोटक उपकरणाचो स्फोट जाल्ल्यान 3 जणांक मरण आयले जाल्यार 21 जण जखमी आसात. पंजाबातल्या 7 शिक्षण संस्थांतल्या सुमार 1,001 विद्यार्थ्यांनी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात वांटो घेतलो. केरळात पडपी उटंगराच्या पावसाक लागून भारतीय हवामान खात्यान 12 जिल्ह्यांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. अमेरिकेचो अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाचेर नियोजित लष्करी हल्लो थांबयला. जम्मू काश्मीरात पावसाक लागून जाल्ल्या वायट हवामानाक लागून अमरनाथाक वचपी रस्ते बंद दवरल्यात. ओडिशाची हुंवाराची परिस्थिती सामान्य जावपाक लागल्या, पूण उदरनिर्वाहाचे व्हड प्रमाणात लुकसाण जाला. फुडल्या 3 वरांत उत्तर गोंयात कांय सुवातींनी मध्य स्वरुपाचो पावस आनी नेटान वारें व्हांवतले, जाल्यार दक्षीण गोंयात कांय वाठारांत मध्यम पावस आनी नेटान वारें व्हांवतले असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आनी खेळांत बॅडमिंटनांत तन्वी शर्मा ह्या 17 वर्साचे चलयेन तायपे ओपन सुपर बायला सिंगल्स हो किताब जिखलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

जी हाँ दोस्तों, सप्त सुरांचे है सप्तक सैम 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो आयताची सांज बहुत उपजे संगताक तरेक वार कार्यावी तरेक वार संगीत तरेक वार इन्फो चला दिसला संगीताचे मैफिलीन एक सांज भाऊ संगताक 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सेवेवरवी

इष्टानो सातवटा अठ्ठावन मिनिटेर आमच्यो सवर अठ्ठा मिनिटे आमच्यो कोंकणीतल्यान खबर आसतल्यो सातवटा वीस म्हणजे कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आणि भाऊच्या बालकांव सातवटा धा मिनटां सावन मास्टर सातवटा तीस वरांचेर आयज आयकलो फार्म टू सिटी हे आमचे खाशेले कार्यावळ फार्म टू सिटी हे कार्यावळीत गोंयात दूध वेवसाय आणि हे कार्यक्रम अंतर्गत अमिता अरुण नायक आणि राहुल कुलकर्णी यांच्या मजगती इंटरव्ह्यू असतली अमिता अरुण नायक हांची राहुल कुलकर्णी हांनी घेतलेली मुलाखत सातवरा अठरा म्हणजे कोंकणीतल्यान खबरो आठ वरां सावन हॅलो गोंयकारा आयताची सान सजोवपी कार्यावळ हॅलो गोंयकाराक आसा तुमच्या पासून णव वरांचेर न्यूज एट नायन णव वरां पंदरा मिनटां सावन ऑन द रॉक्स पश्चिमी संगीत कार्यावळ धा वरांचेर हिंदीतल्यान खबरो धा वरां पांच मिनटां सावन पश्चिमी संगीत आणि उपरांत अकरा वरां पांच मिनटां इंग्लिशीतल्यान खबरो अकरा वरां धा मिनटां सावन सॉफ्ट रॉक म्युझिक तर मग ही झाली रूपरेषा आमच्या आयच्या दिसा भितर रावपी आमच्या तरेक वर्षा कार्यांची एकशे पांच चार मेगाहर्ट्स एफ एम रेनबोत बरोबर सात वरां पस्तीस मिनटां सावन भावगीतां

श्रोते हो एफएम वाहिनी आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफएम वाहिनी आणि बरोबर 5:35 वेळ सादर होते भावगीत कार्यक्रमाची सुरुवात साधना सरगम यांच्या स्वरात

श्रोतेहो, यात सात पावलं आणि आता मी तुझीच झाले या गीतातून आयुष्याच्या सहप्रवासातील विश्वास, नात्यातील जिव्हाळा आणि एकमेकांना दिलेली साथ अनुभवली. पण प्रत्येक नात्याची कहाणी कायम सुखातच असेल असं काही नसतं. काही नाती काळाच्या ओघात विरूनही जातात, काही आठवणी मात्र मनाच्या कप्प्यात कायम जपल्या जातात. आणि अशाच विरहाच्या, आठवणीच्या आणि न बोलता राहिलेल्या भावनांना शब्द देणारं एक अजरामर भावगीत या कागदी फुलांचा. श्रोते, पंडित प्रभाकर कारेकर यांचा हा स्वर.

श्रोत्यो, प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात या कागदी फुलांचा या गीताने आयुष्यातील कृत्रिम नात्यांची जाणीव आणि मनाला लागणारी हुरहुर व्यक्त केली. पण मन कायम दुःखात रमत नसतं. कितीतरी पुन्हा एखादी आठवण अलगत दार ठोठावते, नकळत ओठावर हसू मटत, मन पुन्हा त्या जुन्या क्षणात हरवून जातं आणि अशा सहज निरागस आणि हळव्या भावनांना शब्द देणारं पुढचं भावगीत. उगीच बोलायचं, उगीच हसायचं. श्रोतेहो, हे गीत खास आपण सर्वांसाठी भीमराव पांचाळे यांचं स्वर.

श्रोतेहो, भीमराव पांचाळ यांच्या स्वरात हे सुंदरसे भावगीत. मित्रांनो, आकाशवाणी पणजी केंद्रावरून आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम भावगीत. मित्रांनो, प्रेमाची खरी भाषा शब्दात नसते, प्रेमाची खरी भाषा शब्दात नसते, ती नजरेत, स्पर्शात आणि भेटीच्या ओढीत दडलेली असते. उगीच बोलणं, उगीच हसणं या निरागस भावनांमधून आता मन एका वेगळ्याच उत्कंठतेकडे वळतं. प्रिय व्यक्तीचं एक दर्शन व्हावं, तिची एक झलक मनाला समाधान देऊन जावी अशी प्रत्येक प्रेमळ मनाची आस असते. आणि हीच भावना सुरेल शब्दात व्यक्त करणारं पुढचं भावगीत तुला पहावे. श्रोतेहो, भावगीत या कार्यक्रमात ही शेवटची

श्रोते हो, भावगीताचा कार्यक्रमात शेवटी आपण हे गीत ऐकतात. आता बरोबर 5:58 कोकणीतून ठळक बातम्या ऐकत राहा FM 105.4 MHz.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिखेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. इंडोनेशियात आयज मदुरा जुव्या लागसार दर्यात 271 प्रवासी आनी कामगारांक घेवन वचपी फेरीबोटीक उजो लागिल्ल्यान 5 जाणांक मरण आयले जाल्यार 41 जाण बेपत्ता जाल्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी इराणावेलो प्रस्तावीत लष्करी हल्लो सद्या पुरतो स्थगीत दवरपाचो निर्णय घेतलो. केरळ मात उटंगराच्या पावसाक लागून हजारांनी लोकांक मजत शिबिरांनी हालयल्यात. गोय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संधी आणि घुळी वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांधील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळम, माहे, राजस्थान आनी पश्चिम बंगालातल्या कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडटलो असो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. तन्वी शर्मा हिणें तायपेई ओपन सुपर बायलांच्या एकेरी सर्तीत जैत जोडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

महेशन एकशे पाच जाऊ चार मेगाहर्ट्स एफ एम रेनबो द रेनबो सांजेकार रविचो तुम्ही आस्वाद घेतात. ईशानो आज 2 ऑगस्ट आयचो हो दीस संसारभर आंतरराष्ट्रीय इष्टगत दीस म्हणून मनयतात. भारतात ऑगस्टाच्या पहिल्या आयताराय जायत्या सुवातींनी इष्टगत दीस मनयता आयचो हो दीस मनयता. आणि आज आम्ही ह्याच विषयाचेर थोडेशे उलोवया. तुमकां सगळ्यांक इष्टगतीच्या दिसाच्यो हार्दीक शुभेच्छा आणि रेनबो सांज हे कार्यवीत मनकाजो सान येवकार. कार्यवीत ह्या उपरांत शान हांचो गोड आवाज.

Maçlar, Rain Boost hanze karavid Shan hanze ha gora vaz. Sevara sahminta amca studiot lekhar sadad. Tumhe sad bahusana ta Rain Boost hanze karavid. Istano istagat mahar natatlo sagriyat sobid sadago. Istagat mahar natatlo sagriyat sobid sadago. Ami zalmagetna raktacha natatlan zalmagetat. Pun manacha natatlan ami zakpak shiktat. आणि त्या मनाच्या नात्याचे नाव म्हळ्यार इश्टागत हय आयज इश्टागतीचो दीस त्याच फाटभुंयेचेर तुम्ही ऐकतात भाऊसनताक रेनबो सांसी कार्यक्रम.

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यानी तुमची मेसेज पावो येता.

जी हाँ, सेक्शन 504 मेगाहर्ट्स एफएम रेनबो तुम्ही असाल भाऊ सांगता रेनबो सांज कार्यक्रम 17:30 मिनिटाचो वेळ जायत आयलो आसा. आयकून रावात आमच्यो कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात
2: गाव आणि हाँ

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

मास्टरनो, मराठीने एक सुंदर अशी म्हण असा की मैत्री म्हणजे नुसतं शब्द नाही तर ती आयुष्यभर साथ देणारी भावना आहे. आणि मित्र तोच जो यशात टाळी देतो आणि अपयशात धीर देतो. इष्टानो, आयच्या इष्टागती दिसा पोरण्या इष्टा वा इष्टिणी मुजरत तुम्ही फोन करात, मेसेज धाडात. घडये तुमच्या मोगा शब्दाने तांकां हवरू घेतलो. देखून तुम्ही कशे आसात? फक्त इतलोच प्रश्न विचारा. इष्टानो, आयच्या दिसा इष्टागतीचेर आधारित ही गीता तुम्ही आयकली आमच्या रेनबो सांज हे कार्यावळीत. आणि हे कार्यावळीत तुमचो निरोप घेवपाचो वेळ लागी पाविल्लो आसा. बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो तुमची वाट पळयता. एकत्र 105.4 MHz FM रेनबो.

जी हाँ दोस्तों, सप्त सुरांचे है सप्तर की सेम 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो है तरची सांज भाऊ तुमचे संगताक भाऊ चपल कवन इशानो आज इष्टागतीचो दीस आंतरराष्ट्रीय मैत्री दीस इशान 2 ऑगस्ट हो दीस संवसारभर आंतरराष्ट्रीय इष्टागतीचो दीस म्हणून मनयतात आनी त्याच फाटभेचेर आमच्या सगळ्या आयकुप्यांक इश्ट इश्टिणींक आयच्या दिसाच्यो हुनहुनेत शुभेच्छा

105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबोत भाऊच्या बालकावान तुम्ही असत. 7:20 जायत आयले असा ऐकून राहत कोकणीतल्यो प्रादेशिक खबरो बरोबर 7:20 मिनटांचेर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारताचे उद्दिश्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आणि मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. नीट परिक्षेचेर आधारित अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारख जाहीर जाल्यात. जुलय म्हयन्यात गोंयात जीएसटी येणावळीत 7% वाढ जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेत 20% परस चड वाढ जाल्या. आता पुराय खबरो. गोंय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. सांखळे रविंद्र भवनांत आयज नशामुक्त युवा फॉर विकसीत भारत हे येवजणे खाला आयोजीत केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जेन जी और देश के युवाओं को आह्वान किया है कि विकसित भारत करने के लिए नशा मुक्त युवा होना बहुत ही जरूरी है और उन्होंने 100 वीक्स यानी इस देश की सामाजिक संस्था, इस देश की धार्मिक संस्था और इस देश की शैक्षणिक संस्था ने 100 वीक्स का कार्यक्रम तय करे और नशा मुक्त युवा करने के लिए जो आह्वान दिया है हमारे गोवा स्टेट में, हम 100 वीक्स के लिए डिफरेंट प्रोग्राम नशा मुक्त युवा होने के लिए हम करेंगे.
0: भारत देशाचो दरेक युवक हो देशाचो उज्ज्वल फुडार आसा. मात देशातले कितलेशेच तरणाटे कांय कारणांक लागून घुवळे वखदांक भयो पडटात ही वायट गजाल. अशा तरणाट्यांक घुवळे वखदा पासून पयस दवरपा खातीर खास उपाय येवजण्यो आंखपाची गरज आसा. विकसीत भारताचे सपन पुराय करपा खातीर नशा मुक्त युवा आसप खूब गरजेचे आसा आनी हाकाच लागून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार तरणाट्यां खातीर कितल्योश्योच येवजण्यो आनी उपक्रम राबयता. ह्या येवजण्यांचो लाव घेवन तरणाट्यांनी स्वताचो आनी स्वता वांगडाच देशाचो फुडार उज्ज्वल करपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायले. विकसीत भारताचे उद्दिश्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. तांणी आयज नवी दिल्लीत आभासी पावंड्यार विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा संकल्प अभियानाची सुरवात केली. तरणाट्यांनी नशा करपा पासून पयस रावन निरोगी जिणे शैली आपणावची अशें तांणी म्हळां.

0: तरणाट्यांक व्यसनमुक्त करपा खातीर 100 सप्तकांची जनभागीदारी मोहीम सुरू करतले आनी दर आयतारा देशभरात सप्तकी कार्यावळ जातल्यो अशें तांणी सांगले. घुंवळे वखदांचे व्यसन तरणाट्यांक तांच्या ध्येया पासून भरकटायता आनी तांकां आपली सपनां पुराय करपाक दिना अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. घुंवळे वखदांच्या व्यसनाचे गंभीर परिणाम तरणाट्यांनी समजून घेवपाक जाय अशें तांणी मुखार सांगले. तशेंच शाळा महाविद्यालयां आनी विद्यापीठांतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडेन नेमान घुंवळे वखदां दुरुपयोगाच्या धोक्या विशीं भासाभास करची अशें आवाहन तांणी केलें.
1: आवाहन मैं कॉलेज और यूनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं. आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं. आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं.
0: नीट परिक्षेचेर आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयेच्यो तारखो जाहीर जाल्यात. राज्यांतल्या कोट्या खातीर समुपदेशन तशेंच प्रवेशाची पयली फेरी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मजगतीं जातली. अखिल भारतीय कोट्या खातीर प्रवेशाची पयली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मजगत जातली. पयली फेरी जाल्या उपरांत निवड जाल्ल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट मेरेन प्रवेश घेवचो पडटलो. अखिल भारतीय कोट्या खातीरची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन जाल्यार राज्य कोट्या खातीरची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मेरेन जातली. अखिल भारतीय कोट्या खातीरची तिसरी फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मेरेन जाल्यार राज्य कोट्याची तिसरी फेरी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर मेरेन जातली. नीट आधारीत अभ्यासक्रमा खातीरचे शिक्षणीक वर्स 8 सप्टेंबराक सुरू जातले. पेपर फुटीक लागून नीट परिक्षा रद्द जावन फेरपरिक्षा जाल्ली. फेरपरिक्षेक लागून नीट आधारीत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेक कळाव जाला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. जुलय म्हयन्यात गोंयात जीएसटी येणावळीत 7% वाढ जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेत 20% परस चड वाढ नोंद जाल्या. जुलय म्हयन्यात गोंयचे वट्ट जीएसटी संकलन 622 कोटी जाले. जुलय 2025 हे संकलन 484 कोटी आशिल्ले. म्हळ्यार अंदूच्या संकलनात 7% वाढ नोंद जाल्या. एसजीएसटी संकलनातूय व्हड वाड पळोवपाक मेळ्ळ्या. प्री सेटलमेंट एसजीएसटी संकलन 209 कोटी वेल्यान वाडून 264 कोटी जाले. जाल्यार पोस्ट सेटलमेंट एसजीएसटी संकलन 370 कोटी वेल्यान वाडून 455 कोटी जाले. ह्याच वांगडा केंद्राकडल्यान गोंयाक कर वाट्या खातीर 398 कोटी फावो जाल्यात. ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. राष्ट्रीय पांवड्यार जीएसटी वाड 10.1% जाल्यार गोंयची वाड 7% आसा. पूण राज्याच्या एसजीएसटी घटकात जाल्ली वाड ही अर्थवेवस्थे खातीर पूरक थारता. गोंय राज्याच्या महसुलात ल्हवल्हव वाड जायत आसा आनी करांचे संकलन सुदारून राज्याची अर्थीक स्थिती घटमूट जायत आसा अशें एक सकारात्मक अर्थीक चित्र मुखार येवंक लागलां. गोंयच्या सामाजीक सांस्कृतीक आनी शैक्षणीक मळार साखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ बरी कामगिरी करता. फकत 11 दिसांच्या गणेशोत्सवा पुरतेच साखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ मर्यादित ना. समाजीक उपक्रमाक लागून हे मंडळ पुराय गोंयात फामाद आसा आनी हाकाच लागून साखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद आसा अशें मत समाजसेविका सुलक्षणा सावंत हांणी उक्तायले. साखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळान साखळे कदंब बस स्थानका वाठारात

आयोजित केल्ल्या देणगी कुपण येवजणेच्या शुभारंभ सुवाळ्यात मुखेल सोयरी म्हूण त्यो उलयताल्यो. भाजपा थिवी मंडळ आनी श्रीराम राष्ट्रीय भजनी मंडळ कोलवाळ हांच्या जोड पालवान थिवी विधानसभा मतदारसंघा खातीर कोलवाळेतल्या श्रीराम मंदिरात भजन सर्त आयोजित केल्ली. हे सर्तीत मतदारसंघातल्या 8 भजन मंडळांनी वांटो घेतिल्लो आनी भक्तीपूर्ण सादरीकरणातल्यान गोंयची गिरेस्त आनी सांस्कृतीक आनी अध्यात्मीक परंपरा दाखयली. थिवीचे आमदार आनी मंत्री निळकंठ हळणकार हे सर्तीचे प्रायोजक आशिल्ले. अशा कार्यावळींनी राज्याची पारंपारीक भजन संस्कृताय वाडटली आनी तिगोवन उरतली अशी आस्त आयोजकांनी उक्तायल्या. गोंय ग्राम समृद्धी येवजणे खाला पारसे मदलावाडा हांगा आशिल्ल्या श्री समाधी पुरुष देवस्थान वाठाराच्या सोबीतकाय प्रकल्पाचे भूमिपूजन जाले. ह्या वेळार आमदार जीत आरोलकार, धारगड जिल्हो पंचायत वांगडी श्रीकृष्ण हरमलकार, पारसे ग्रामपंचायत वांगडी थळावे मानेस्त व्हडा प्रमाणात हाजीर आशिल्ले. खेळ. गोंय विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन जुडो सर्तीत दादल्यांच्या गटात मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयान जाल्यार बायलांच्या गटात पणजीच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान सांघिक वस्तादपण जोडले. हवामान. गोंयात फाटल्या 24 वरांत सगळ्यात चड पावस धारबांदोडा जाल्यार सगळ्यात उणो पावस मुरगाव म्हालात नोंद जाला. फाल्यां राज्यातल्या कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय पणजी वेधशाळेन उक्तायल्या. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. नीट परिक्षेचेर आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकस मारुती शिंदे, मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,60,000 रुपये मिळाले आहे। शेतकऱ्यांनी हे विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: रब्बी पीक विम्यासाठी त्वरित नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
2: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।
4: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
5: नमस्कार, 105.4 MHz FM रेनबोत तुमका सगळ्यांक येवकार। मोगाशानो, आता खाशेली कार्यावळ फार्म टू सिटी, आनी आयचे कार्यावळीत गोंयात दूद वेवसाय, डेरी फार्मींग वेवसाय ह्या विशयाचेर खाशेली मुलाखत तुमका आमी आयकूंक दिता। अमिता अरुण नायक हांचे लागीं बातचीत करता राहुल कुलकर्णी। तर आयकुया फार्म टू सिटी ही आमची प्रायोजीत कार्यावळ।

0: ऐकू बहिणो नमस्कार. गाईचे दूध आणि गाईच्या दुधाचे वेगवेगळे पदार्थ कसे तयार करप, आजी एक महिला उद्योजिका आमच्याकडे आयली असात. त्यांचे नाव जाऊन असा अमिता नाईक. अमिता, तुमचे आकाशवाणी केंद्रातर्फे हांव स्वागत करता. आणि अमिता, तुमची सगळ्या ऐकोप्यांक ओळख करून द्या.
1: नमस्कार सगळ्यांक, हांव अमिता अरुण नायक. हांव प्रोप्रायटर नायक एग्रो अँड डेरी फार्माचे. हांव पेडण्याच्यान येयला. आकाशवाणी केंद्रार म्हाका राफयले म्हणून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.
0: अमिता, आता तुम्ही हणकणे

0: होय, आमचे माननीय आमचे
1: मुख्यमंत्री
0: मुख्यमंत्र्यान डिक्लेअर केला की 100 रुपया गायीचेर आनी 10 रुपया म्हशीच्या दुधाचेर अहे तेंच्यांनी वाढोवपाचो जो डिफरन्स आहा तो आमकां मेळटलो अहे
1: तेंच्यांनी काळ सांगला. आणि निश्चितपणे तुमकां आणि
0: उरपाची उर्जा येयल्या,
1: उर्जा येयल्ली आसा. आणि तुम्ही असे एक तुमचे आता हे जे कोण घराकडे बेकार बसून असता जावं हाऊस वाईफ्स असता आणि तरणाटे असतात त्यांना किती तुमचे सांगणे असा?
0: मला त्यांना इतके सांगपाचे दिसता की सर्विसेसच्या फाटल्यान ना धावता. जे किती सरकारचे येवजणी असा त्यो कश्यो मेळटल्यो आमकां तेजेर प्रयत्न करपाचे. आपूण जॉब सोदच्या परस आपूण जॉब दिवपी कित्याक जायना असो विचार करपाचो हो टायम आसा. आनी आतां प्रत्येक डिपार्टमेंटांच्यान वेगवेगळे स्किमीच्या थ्रू खूब अशें कितें आमी आपूण बारीक सारीक आपलो बिजनस करूं शकता आनी करपाक जाय. आनी जे कितें सरकाराचे जी फेसिलिटीज आसता त्यो घेवपाक जाय. आनी सर्वीस मेळोन तूं एकटोच कामांक लागू शकता. आनी जर बिजनस करीत न्हू जाल्यार तूं आनीक कोणाकूच दुसऱ्याचे एक फॅमिली पोसली सुद्दां जाल्यार आपूण जॉब दिवपी म्हणून एक आपल्याक आमकां ते एक सॅटिस्फॅक्शन आसा की आमी आमचे एक खंयचे तरी एक फॅमिली इनकम जनरेट करपाक आमी हेल्प करता.
1: आयकूपे न्हू, हे अत्यंत महत्वाचे असे एक मार्गदर्शन बाय अमिता नाईक हांच्यांनी दिल्ले आसा की आता येणाऱ्या काळांत प्रत्येकाक गव्हर्नमेंट जॉब मेळपाक खूप डिफिकल्ट जाल्ले आसा. त्यापेक्षा आम्ही स्वतः असे एक उद्योग तयार करपाक जाय की ज्याका लागून इतरांक सुद्धा आमच्याकडे एक बारीकसो काम धंदो मिळू शकता आणि तेही आत्मनिर्भर जाऊ शकता. सो अमिताबाई, तुम्ही मुद्दामून वेळात वेळ काढून हणकणे पेडण्या सकून हांगा आकाशवाणी केंद्राकडे आयले आणि तुमचे जे किती अनुभव असा ते आकाशवाणी केंद्रा तर्फे सगळे आयकोप्यांक आयज पावले असा. आणि निश्चितपणे याचो जे कोण तरणाटे असा जावं असे घराकडे हाऊस वाईफ्स बसून असा तेही विचार करतले की ना बाबा अमिताबाईन जर शक्य झाले असा जाल्यार आमकां आपणाक कित्याक शक्य जावचे ना. सो अमिताबाई, मुद्दामून तुम्ही आयले तुमचे हांव पुनश्च धन्यवाद म्हणटा आणि निश्चितपणे तुमकां ह्या हेतून आणि भरभराट येवनी. धन्यवाद.
0: तुमकाय बी आयज म्हाका आयज आपोवन हांगासर हो मान दिल्या बद्दल तुमचे सगळ्यांचे आकाशवाणी केंद्राचे सगळ्यांचे हांव धन्यवाद म्हणटा.

0: Ja, das ist das Ranja, hier ist das Ring, Seva Dixi Pazau, 4 MHz, FM Rainbow, du möchtest dir Bausagata, Bauja Balkavan. Also, Brubber, Satvara, Tolmeter, Adam, Chumokil, Kobro, Tumja Katira, Nupran, Brubber, Art for a Sound, Hello, Goikara, Trekuya, Amcho, Mukil, Kobro.
1: नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. विकसीत भारताचें उद्दिश्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना

जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो आयता जी सांस भाऊ तुमसे स्वागत है। सुजोया हेलो गोयकारा, हनीशनो हेलो गोयकारा। सुरवेक शरण घेतात पावसाचो दीस आणि आमच्या भारतीय हवामान खात्यान फुडल्या 1 ते 3 वरां भितर घसघशांनी पावस पडपाची अंदाज व्यक्त केल्ले जे आतांच आमी आमच्या मुखेल खबरांनी आयकले। चला तिशनो, भायर थोडोसो पावस पडत असा आणि ह्याच फाटभुंयेचेर शरणाचो हो आवाज।

0: जी हेलो सर शहरों न चावज अत्ले की तशिले आणि 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो हॅलो गोयकारा सुरू झाले सर मुजरत तुम्ही टेक्स्ट करू येतात 8380071054 8380071054 कारण इथला पहिला टेक्स्ट हॅलो गोयकारा आवडता तुमका सगळ्यांक देव बरी सांज आयज पहिलो आयतार आणि आमच्या रेडिओ ऐकुप्यांक एक कातार दिता कातार काळो कावळो आणि गावपी वेलमिक्स आणि हे कातार ऐकूंक रावतात पीटर लॉरा बाबाजीन आयवी लिरॉय आलेक्स क्रिस्टल दि सिवलीम आणि पावलू दी बिलवान म्हापसा चला हो टेक्स्ट धाडपी आमचो इश्ट लियो डिमेलो एफएम रेडिओचो मोगी आंगवाडू म्हापसा लियो बाब थँक्यू सुंदरसो मेसेज इन कोंकणी आमचे कडेन धाडून दिल्या ताका लागून मना काळजा सावन देव बरें करूं काळो कावळो रोखडोच येतलो तुमचे भेटीक कारवेत मुखावेलो टेक्स्ट कार्मो फ्रॉम युके आमकां धाडूं आयकूंक मागता शेजारी सी आल्वारीस हांच्या आवाजांतलें एक गीत सो कार्मो बाब तुजें आवडीचें गीत दोनूय गितां बॅक टू बॅक पूण ताच्या पयलीं हो एक कॉल आमच्या सांगात आसा पळोवया कोण आसा तो हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार कोण उलयता
1: नमस्कार संतन
0: ये संतन बाब कशें आसात
1: फिट एंड फायन
0: वेरी गूड फिट एंड फायन आसपाक जाय पावस पडटा तिंगा बारीक
1: डेफिनेटली
0: थँक्यू वेरी मच ऐकूंक राव तुझ्या आवडीचे गीत रोखडेच ओके थँक्यू सो इश्टान तुम्ही लेगीत आमकां मुजरत टेक्स्ट करा 8380071054 8380071054 नाजाल्यार 222-4457 ह्या नंबराचेर कॉल लेगीत करूं येतात आणि अखेराक काळो कावळो

शेजारी ही गोरजे माता दाव देखून शेजारी शेजाऱ्यांनी चलो जाय मोय मोगान येवचे नायक येवचे

0: जी हम साल फेडरोज अंचा आवाजात केरित दुएं से गीत देखते समय कले कार्यवत मुखार प्रिया नायक मार्सेल सा नमका टेक्स्ट करता प्रिया नायक फ्रॉम मार्सेल ते मटा भाव पाउस गड़गड़ानी पोस्ट पट्टा यस गड़गड़ानी बाय पाउस पट्टा शे बाय प्रिया नायक फ्रॉम मार्सेल अमका सांगता मुखार एक गीत ऐकू मको टेक्स्ट जाऊन सर ऐकू रहता जिनेट आणि लिनेट हे गीत आणि टेक्स्ट धाडपी सिल्वेस्टर रॉड्रिगीस फ्रॉम कुजेलीम म्हापसा तो हे गीत डेडिकेट करता स्पेशली कार्डिनल बिशप फिलीप बिशप सेमियो बिशप आग्नेलो फादर कार्लोस फादर आर्लिन फादर हायसिन फादर अलेक्झांडर फादर लुईस फादर रामिरो फादर डायलन फादर जेरोम वॉल्टर टीचिंग आणि नॉन टीचिंग अँड स्टुडंट्स ऑफ सेंट झेवियर कॉलेज म्हापसा थँक्यू सिल्वेस्टर बाब पोरने वॉल्टेर हे गीत ऐकूंक मेळपी हो टेक्स्ट परेरा परेरा हाडले हाचे कडल्यान हो टेक्स्ट आशिल्लो हांव पोरने वॉल्टेर हें गीत आपणाक आयकपाक दी आनी गीत हांव भेटयता सगळ्या आयकुप्यांक हो एक कॉल आमकां येता पळया आमच्या सांगात कोण आसा ते हॅलो हॅलो आ नमस्कार बाय कोण उलयता
1: हॅलो भाऊ
0: येस लुईजा बाय कशें आसा
1: म्हाका कांतार दी मरे जेजूचे रगत गावपी आल्फ्रेड फ्रोज आनी ते कांतारा मरे आयज सगळे पादरींक भेटयता
0: जेजूचे रगत
1: हय ते कित्याक आयज फादर आयज सगळे पादरींचो दीस पास्टर्स डे
0: ओके सो हे गीत हांव डेफिनेटली दिता ओके
1: हय
0: थँक्यू सिस्टर आशिल्ले लुईजा फ्रॉम आल्डोना ताणें मागला जेजूचे रोगत सो दोन गितां बॅक टू बॅक आनी सगळ्यांक रिक्वेस्ट करता की प्लीज तुमी म्हाका म्हजे फोन नंबर आसा ताचेर कॉल करूं नाकात वॉट्सॅप नंबर जो दिता ताचेर प्लीज कॉल करूं नाका थँक्यू

जी हां, फक्त आणि फक्त 23 मिनिटं अवली असा 8 वरांनी 37 मिनिटां स्टुडिओतल्या घरात तुम्ही सात भाऊ सांगा तर हॅलो गोयकार आहे कारवीत. चला दिसून कारवीत मुखार सूर्या मुखावलो मॅसेज बुकूल आणि उनीर हे गीत ऐकून मागता विक्टर. सो विक्टर बाब तुझ्या आवडीचे गीत रोखडेच पावतले तुझे बरेत. कॉर्नेलियो बाब आमच्याकडे ऐकून मागतात इष्टागत एम बॉयर यांच्या आवाजातले हे गीत. कॉर्नेलियो फर्नांडीस फ्रॉम राय आणि हे गीत तो डेडिकेट करतात सगळ्या FM ऐकूप्यांक. कॉर्नेलियो बाब थँक्यू. मुखार सरदा मुखावलो मॅसेज. आल्फो डिसुजा फ्रॉम चिपले ऐकू मागता इष्टागत हे गीत. आल्फ्रो बाब थँक्यू. कारवीत मुखावलो मॅसेज. जुली सिल्वेरा म्हाका नशीब टॉनी डी रिवंदर हे गीत ऐकूपाक दी. जुली सिल्वेरा फ्रॉम मुंबय चला तशें संगीताचे मैफिलीन एक दोन गीतां यकिनाक बॅक टू बॅक. सुरवेक बुकुल आणि उनीर लुलू हांच्या आवाजातले, ताज्या उपरांत नशीब.

0: जिनहरू स्वयं भएर आवाजले हे गीत आइकेट आइकेट मुखर सर्या मुखलो कल पोरे हामी जसँग था कोण छ त हेलो
1: हेलो
0: हाँ नमस्कार
1: नमस्कार बाउ
0: क्यानडी
1: फ्रम करन्जले
0: यस भाइर गसकोशनी पास पट्टा
1: ओ आता मासो पट्टा
0: ओके आता मासो पट्टा गसकोशनी पडना
1: गसकोशनी ना बाउ
0: ओके सो बरे दिसले मनांग नी पाऊस मासो उणो झालो काय मनांग दादू स्काय
1: झालो जमीन मशी तण झाल्या
0: जमीन थंड जाऊन थंड सांडणार आहे बाबा अजून पहिली त्या पहिलीच्या तेपार जेव्हा पाऊस घसघश्याने पडटलो घरात एसी बी लावपाची पडनासले पण आता मातसो पाऊस थाल्लो रे था उणो झालो झालो भरपूर गरमी
1: सारखे
0: या खंयचे गीत तुमकां सांगात
1: भाऊ आता निस्त्याचे सीजन स्टार्ट झाला ना निस्त्यात मी ना देखून आम्ही
0: कॅनडी फ्रॉम कारंजाळे ताणें मागले एक गीत नुस्तेकान आनी हो टेक्स्ट आमचे करे मॅरी फ्रॉम उनीर फोंडा आमचे आयकूंक मागता गीत बेला ओ बेला एरिक वाज हांच्या आवाजांतल्यान डेडिकेट करता स्पेशली टू दिनू आनी रेजिना आनी टॅक्स्ट धाडपी मॅरी फ्रॉम ओंडीर फोंडा चलता गीत हांवें मेफिलेन मुखार जाता मुखलो मुखार दोन गितां सुरवेक नुस्तेकान आनी मागीर बेला ओ बेला

जी हाँ दोस्तों, सुंदर शावाजान नटिले सुंदर शिकी देखे पास आउट 4 MHz FM रेंज में तुम्हें शिले भाव सगा था हेलो गायकार है कारवित रची नवर जो पा फक्त 3 मिनट उरीले सन एक गीत तो तुम बस सगा आधे उस मंटस तना एक गीत उषा आई रचा आवाजात डेफिनेटली कारवितली निम्ने शोभा तुमचे बसत सो संगीत है मैफिलीन तुम्ही एक वर्ष इले मजे संगतक आणि तुमचे सगळ्यांची रिक्वेस्ट हमें दिवपाचा यत्न केला तरी लेगीत कोणाची उल्ला झाल्या चूक भूल द्यावी घ्यावी तुमचा भाऊ तुमका म्हणतात सगळ्यां आदेश आणि बरोबर 9 वरचेर न्यूज ॲट 9 ऐकत राहत 105.4 MHz FM रेनबो नक्कीच मिळूया नेक्स्ट संडे तो म्हणसर टेक केअर.

0: teacher, and that's all.
1: That's all.

train.

like to do something for you now.